त गर्मी जो मौसम हूंदो आहे त गर्मी में प्रोडक्ट लॻाइण खां तव्हां थोरो अवॉइड कंदा आहियो। त ॾिठो वञे त गर्मी जो जेको सीज़न हूंदो आहे न, गर्मी में तव्हांजी स्किन खे अञा वधीक केयर जी ज़रूरत हूंदी आहे। सियारे में त वैसे ठीकु आहे, तव्हांजी स्किन जेका आहे उहा सही हूंदी आहे, लेकिन गर्मी में तव्हांजी स्किन जेका आहे न उहा ख़राब थी वेंदी आहे। ख़राब थियण जा चांसिस खोड़ सारा हूंदा आहिनि। उस हूंदी आहे या फिर तव्हांजी स्किन ते जेको आहे सही तव्हां सनस्क्रीम न यूज़ करे सघंदा आहियो। तव्हांखे नॉलेज न हूंदी इन्हनि चीज़ुनि जी, त तव्हांखे इहा शइ ख़बर हुजणु घुरिजे त गर्मी में तव्हांजी स्किन खे अञा वधीक केयर जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां फेस वॉश कयो था ऐं पंहिंजी स्किन खे क्लीन रखो था त सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पाणी जो इस्तेमालु जाम कयो, उन सां गॾोगॾु तव्हां वाइट एज जी लवली क्रीम यूज़ कयो। वाइट एज जी जेका लवली क्रीम आहे न, हीअ त बाबा गर्मियुनि जो सफ़ाई तोड़ अथव। वाइट एज जी लवली क्रीम जंहिंजे अंदरि 30 वाइटामिन्स जा कैप्सूल मौजूदु आहिनि, जेके तव्हांजी स्किन जी हर वाइटामिन खे पूरो कंदा। ऐं इन सां गॾोगॾु रोज़ाना तव्हां इस्तेमालु करे सघो था। हीउ लाइट वेटेड फार्मूला आहे, जेके तव्हां नॉर्मल कोई बि फेयरनेस क्रीम चाहियो था ऐं तव्हांखे सुठी फेयरनेस क्रीम नाहे मिलंदी, त तव्हां वाइट एज जी लवली क्रीम बिल्कुलु लॻाए सघो था। ऐं वाइट एज जी लवली क्रीम जे अंदरि जेको आहे सनस्क्रीम बि एड कई वई आहे, जेका तव्हांजी स्किन खे जेका उस जे किरणनि खां बचाईंदी आहे ऐं तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि कंदी आहे। सो इन जे अंदरि जेके न वाइटम्स मौजूदु आहिनि, वाइटमिन्स जंहिंमें B3 आहे, वाइटमिन सी आहे, वाइटमिन ई आहे, वाइटमिन डी आहे, खोड़ सारा वाइटमिन्स आहिनि जेके तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त कंदा, तव्हांजी स्किन खे प्रोटेक्ट कंदा ऐं तव्हांजी स्किन खे ख़ूबसूरत बि बणाईंदा। सो वाइट एज जी जेका लवली क्रीम आहे न, इहा त तव्हां सभु लाज़मी ट्राए करे ॾिसजो। ऐं उन खां अलावा इन में का बि एज लिमिट न आहे, तव्हां हर एज वारो माण्हू इन खे इस्तेमालु करे सघो था। तव्हां स्कूल गर्ल आहियो, कॉलेज वेंदा आहियो, यूनिवर्सिटी वेंदा आहियो, ऑफिस वेंदा आहियो, कोई बि वॾी जॉब कंदा आहियो, नंढी जॉब कंदा आहियो, कुझु बि कंदा आहियो, त तव्हां वाइट एज जेका लवली क्रीम आहे न उहा तव्हां लाज़मी अप्लाई करे सघो था, लाज़मी ट्राए करे सघो था। ऐं तव्हांजी स्किन खे जेको आहे न ग्लो बि ॾींदी, ख़ूबसूरती बि ॾींदी, तव्हांजी स्किन खे हमेशह फ्रेश ऐं ग्लोइंग बणाए रखंदी। सो लाइट वेटेड फार्मूलो आहे, तव्हां ईज़ीली वठी सघो था ऐं बिल्कुलु जेको आहे तव्हांजी अफोर्डेबल प्राइस जे अंदरि तव्हांखे मिली वेंदो। सो तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसो, पोइ तव्हां मूंखे ॿुधाइजो तव्हांखे रिज़ल्ट्स कीअं मिलिया आहिनि। उन सां गॾोगॾु तव्हां अगरि पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराइण चाहियो था, त तव्हांजे लाइ नंबर आहे जनाब जेको तव्हां लाज़मी डायल कंदा, ऐं नंबर आहे 03-1579-05-95। ओके, सो जल्दी जल्दी नंबर ते राबितो कयो, पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल करायो ऐं इस्तेमालु कंदा वञो वाइट एज जा प्रोडक्ट जेके तव्हांजे लाइ तयारु कया विया आहिनि। ओके, सो मुंहिंजो वहां खां सवाल पुछो आहे, बाबा त तव्हां मूंखे ॿुधायो, कॾहिं तव्हां ओवर स्मार्ट बणजंदा आहियो, यानी कि खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ओवर स्मार्ट बणजंदा आहिनि ऐं कई मरतबा पंहिंजी ओवर स्मार्टनेस जी वजह सां उहे फासी बि पवंदा आहिनि किथे न किथे। त तव्हां मूंखे ॿुधायो, कॾहिं छा तव्हां सां इहो सीन थियो आहे? अगरि थियो आहे त तव्हां उन केस मां कीअं निकिता आहियो? तव्हां कीअं पंहिंजी जान छॾाई आहे? ऐं अगरि तव्हां ओवर स्मार्ट थियणो तव्हांखे ॾाढो शौक़ु आहे, त बाबा थोरो हथु हल्को रखो। उन खां अलावा गानो लिस्ट में मौजूदु आहे, गानो ॿुधंदासीं, तव्हांजे मैसेज तरफ़ अचूं था, तव्हां छा था चओ इहो बि ॾिसंदा हलंदासीं। तव्हांजा जेके कॉमेंट आहिनि जेके तव्हां मूंखे फेसबुक ते ॿुधो पिया, तव्हां काइंडली पोस्ट खे लाइक ऐं शेयर ॾाढो कंदा कयो, ठीकु आहे? घणो कंदा कयो, लाइक ऐं शेयर कयो, जे माण्हुनि खे ख़बर पए त मार्केट में वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स अची विया आहिनि ऐं तव्हांखे इस्तेमालु करणा आहिनि, जे तव्हांजी ख़ूबसूरती वधे ऐं तव्हांजी स्किन प्रोटेक्ट रहे।

जी ही ॾाढो भलो गानो लिस्ट में मौजूद आहे. ही गानो ॿुधंदासीं न सगॾो गॾु. बाबा तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया वाइट एश एंड डी स्किन ब्यूटी शो, जेको तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम अथव. समुझो था, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, माना तव्हां सभु ही प्रोडक्ट इस्तेमालु कंदा. अगरि तव्हां नथा हणो त तव्हां हणो. सही आहे, समुझी विया.

0: ಗಾರ್ಡನ್ ಸ್ಟೋರ್ ಹಾಲಾಣಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಡಿಪೋ ಅ ನೇಮ್ ಟು ಬಿ ಟ್ರಸ್ಟೆಡ್
1: ಸರಿಯಾ ಗಾರ್ಡನ್ ಟಿಎಲ್ ಎಂಗಲ್ ಚೇನಲ್ ಪಟ್ಟಿ ಲೋಹಿ ದರವಾಜಾ ಸಿಲ್ವರ್ ಜಾ ಚೌಂಕ್ ಸಿಮೆಂಟ್ ರೇತಿ ಕ್ರೇಶ್ ಐ ರಂಗ ವಗೈರಾ ಬಾಜ಼ಾರ್ ಕಾ ಬಾರಿಯ ದಸ್ತಿಯಾಬ್ ಆಹಿನ್
0: ಹಾಣೆ ಯಚು ಮೆಹರಾನ್ ಐರನ್ ಸ್ಟೋರ್ ನಜ್ದ ಬಲೋಚ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಹಾಲಾಣಿ
1: ರಾಬ್ತೆ ಲಾಯ ಪ್ರೊಪ್ರೈಟರ್ ಗುಲಾಮ್ ನಬಿ ಮುಗಲ್ 03 00 4 3 7 2 ಐ 02 42 46 01 00
2: इर्शाद ऑटोस आई होंडा शोरूम मेहरापुर होंडा मोटरसाइकिल जोधपुर एतमाद आई बा अख्तियार इदारो इर्शाद ऑटोस आई होंडा शोरूम मेहरापुर नईन मोटरसाइकिल जी सेल कंपनी जे मुकरर कर रेट ते दस्तयाब आहे सर्विस सेंटर एटलस होंडा लिमिटेड जो वारंटी क्लेम सेंटर सर्विस एरिया जिते होंडा मोटरसाइकिल जी बेहतरीन सर्विस कई वेंदी आहे होंडा कंपनी जा तमाम जेन्युइन स्पेयर पार्ट्स खुसूसी रियायत ते मौजूद इर्शाद ऑटोस ते पंहिंजी होंडा मोटरसाइकिल जी करायो ट्रेनिंग कंप्यूटराइज जैपनीज टेस्टिंग मशीन ज़रिए जंहिंमें मिले थी मोटरसाइकिल जी कारकर्दगी तमाम बेहतर फ्यूल एडजस्टमेंट आरपीएम जी एडजस्टमेंट कंप्यूटराइज जापानी मशीन ज़रिए कई वञे थी होंडा जे क्वालिफाइड टेक्नीशियन जी ज़ेर निगरानी इर्शाद ऑटोस हालाणी रोड मेहरापुर राब्ते जे लाइ 03 20 18 00 003